0: दिवही राज्य मिनिमम गांव में गुतगा तुम दिवही बस अदा करा दाओ
1: दिवही बस मशन हादरीचे बुलाडी लियानी मेरी
2: मिनिमम गांव में का ख्याल फार करम के मिनिमम गांव के मुहिम मुका
0: अदिवस अदिवस
2: एंग हा 7.5 किलोहर्ट्ज मीडियम वेव 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
0: दिवही राज्य गाट
2: इंतजार को लवा
0: मिनिमम उफा
1: मिनिमम
3: ಹಿಮಬಿಹಿ ರಕ್ಕಾ ತೆರವು
2: ಹಿಮಬಿಹಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ದೆಡೋಸ್ ಹಮಕುರು
3: ಸಾಗೋಂಡ್ ಲಾಗಿಂಗ್ ಅದ್ದೋವು
2: ಕೆಸ್ಸಾ ಕಿಂಬಿ ಅಳಾಣಮ ಅಂಗಯಾ ನೆಫೆ ನಿವಾಕುರು
3: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಎವ್ವಸ್ ಅಲಾಮಾತೆ ಹುರಿನಮ ಮಾಸ್ಕ್ ಎಳು
2: ಅದಿ ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮಾತೆ ಹುರಿನಮ ಎಕಹೆರಿವು
3: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮಾತೆ ಫೆಣಿಜನಮ ಲಸ್ನು ಕುರುವ ಸಿಹಿ ಫರುವ ಹೋದವ
4: ಘಡಿಂಗ್ ಹೆಂದರು ಹಾಯ್ ಜೆಹಿ.